102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 16 जून 2026. यावेळी सकाळचे 5:57 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणास प्रारंभ करीत आहोत.

सच्चिदानंद अप्पा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं सच्चिदानंद अप्पा यांचंच. श्रोतो, मंगलप्रभात कार्यक्रमात भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्तिरचना.

श्रोते सुधीर फडके यांच्या आवाजातील ग दि माडगुळकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. संत तुकाराम महाराजांचा अभंग आता ऐका. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: समूहस्वरातील देशभक्ती रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत अनिता महाबळ यांचे विचार, भाग 4.
1: नमस्कार, मी अनिता महाबळ. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे अनादि सत्य. मनुष्य जन्म मिळाला आहे, मजेत रोजचे व्यवहार सुरू आहेत आणि अचानक एखाद्या जीवलग व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कळते. मन विषण्ण होतं, उदास होतं, दुःखावर फुंकर घातली जाते, सांत्वन केलं जातं. पण उत्तम कलाकार, प्रसिद्ध लेखक, आवडते गायक, चित्रकार आपापल्या कलाकृतीतून भेटत राहतात, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? एकदा मृत्यूने गाठलं की आपलं असं मागे काय उरतं? माणसाला सगळ्यात जास्त भय कशाचे वाटत असेल तर ते मृत्यूचे. वस्त्र खूप जीर्ण झालं की ते निरुपयोगीच होतं. खरं तर माणूस जन्माला येतो तेव्हाच त्याचा मृत्यू निश्चित झालेला असतो, पण तो कसा, कशामुळे आणि केव्हा हे माहीत नसल्यामुळे मनुष्य बेसावध राहतो.

0: परवा होतो. जीवन क्षणभंगूर आहे हे विसरतो. अशा वेळी महाभारतातली धर्मराजाची एक गोष्ट आठवते. एकदा धर्मराजाकडे एक याचक येतो. धर्मराजा कोणालाही विनमुख पाठवत नाही अशी त्याची ख्याती असते. पण यावेळी तो त्या याचकाला म्हणतो, मी संध्याकाळनंतर कुणालाही दान देत नसतो, तू उद्या ये. जवळच बसलेल्या भीमाला ते ऐकून आश्चर्य वाटते. तो धर्मराजाला विचारतो, दादा हा उद्या नक्की उजाडेल याची खात्री आहे तुम्हाला? तुम्हीच तर म्हणता हा क्षण आपला, दुसऱ्या क्षणाचा भरोसा नाही. मग तरीही? धर्मराजाला आपली चूक लक्षात येते. तो त्या याचकाला परत बोलावून तृप्त करतो. भीमाने विचारलेला प्रश्न अस्वस्थ करणारा आहे, आजही तंतोतंत लागू पडणार आहे. या प्रश्नातील गुह्य जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. बहिणाबाईंनी किती समर्पक शब्दात याचं वर्णन केलेलं आहे. त्या म्हणतात, जीवन आणि मरण एका श्वासाचं अंतर. श्वास चालू आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत, श्वास थांबला की मृत्यूचं दर्शन. मृत्यू म्हणजे एक जागा रिकामी करून देणं. मृत्यूनंतर आप्त मित्रांमध्ये काही काळ शोक निर्माण होतो, पण कुटुंबात नव्या बाळाचे आगमन झाले की कालांतराने जाणाऱ्याच्या वियोगाचे दुःख आपोआप कमी होते. आपल्याला मिळालेलं जीवन हे अनमोल आहे. मिळालेल्या श्वासाचं उत्सवात रूपांतर करण्याची इच्छा हवी. मिळालेले या सुंदर जीवनाचं सोनं करायचं की ते वाया घालवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. कुणाला दुखवू नका, कमी लेखू नका. तुम्हाला जगण्याचा जसा अधिकार आहे तसाच तो इतरांनाही आहे याचं भान ठेवा. कुणाचा अपमान करू नका. आपण जसं कर्म करतो तसंच त्याचं फळ मिळतं. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट, हा निसर्ग नियम आहे. निसर्गावर भरभरून प्रेम करा. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते. वन्य प्राणी पशुपक्षी त्यांचे निवारे कमी होतात, पर्जन्यमान कमी होतं. या सगळ्यांचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत. म्हणून वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे हे खरे तर आज घोषवाक्यच व्हायला हवे. ते आचरणात आणायला हवे. निसर्ग हातच राखून कधीच ठेवत नाही, तो भरभरून देत असतो. या उपकाराची फेड अपकाराने व्हायला नको. वनस्पतींनाही संवेदना असतात याचं भान ठेवायला हवं. हा क्षण माझा आहे, पश्चातबुद्धी कामाची नाही. आत्ताच मी काही विधायक काम केलं तर माझं जीवन सफल होईल, मला नवा जन्म मिळेल. ग्रीष्म ऋतूत झाडांची पानगळ सुरू होते, पण झाडाची पाने गळून पडली तरी झाड नेहमीकरता निष्पर्ण राहत नाही. चैत्र पालवी फुटली की आपला भरगच्च पर्णसंभार सांभाळत डौलाने ते पुन्हा उभे राहते. छोटं झाड वाढून त्याचा वृक्ष व्हावा, त्याला फुले फळे यावीत, ती गळून वृक्षाच्या पायापाशी पडावीत आणि पुन्हा त्यातून नवीन रोपे यावीत. हा निसर्ग नियमच आहे. विसर्जनामध्येच नवे जीवन अंकुरते आणि जीवन अखंड वाहत राहते हे अनादि सत्य कळले की मृत्यूबरोबर जीवन संपले असे वाटत नाही.
1: चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात अनिता महाबळ यांच्या विचारांचा भाग चौथा आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका.

रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात निंबोळ्या गोळ्या करून निंबोळी अर्काची निर्मिती करणे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील. दिनविशेष आपण ऐकणार आहात सकाळी 6:55, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40.

सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत आणि 8:40 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकणार आहात. सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सकाळी 10:00 सुगम संगीत 10:30 NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि सकाळी 11:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत प्रसारित केला जाईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आणि 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील.

सायंकाळी 5:30 युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रम प्रसारित होईल. यात प्रगतिशील युवा दुग्ध व्यावसायिक आकाश चरणदास पाटील, मुक्काम बोधगवाड, पोस्ट सावरगड, तालुका जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत, सोबतच मिश्र पिकांची लागवड करणारे प्रगतिशील युवा शेतकरी अनिल चंद्रमणी म्हैसकर, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर श्रोतेहो, असे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा.
2: कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये आज आपण ऐकूया निंबोळ्या गोळा करून निंबोळी अर्काची निर्मिती याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, कडुनिंब भारतीय उपखंडातील भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. कडुलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे एक बहुउपयोगी वृक्ष असून उंच वाढणारा सदाहरित छायादार वृक्ष आहे. कडुलिंबामध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये आणि धार्मिक विधीमध्ये समारंभामध्ये कडुलिंबाला फार महत्त्व आहे. हवा शुद्धीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. सेंद्रिय शेतीमध्ये कीड रोग नियंत्रणासाठी कडुनिंब अत्यंत उपयुक्त ठरतो, म्हणून त्याला वंडर ट्री म्हणून संबोधले जाते. ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळ्या असून त्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करून 5% निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करता येऊ शकतो. निंबोळी अर्क बनवण्याची साधी सोपी पद्धत असून कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, जवस, भाजीपाला पिके, फळपिकावर येणाऱ्या रसशोषण किडी यामध्ये मावा,

फुलकडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकून, पतंगवर्गीय किडीमध्ये गुलाबी बोंडळी, घाटे अळी, शेंडे आणि फळे पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी, लष्करी अळी इत्यादी सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा तसेच इतर विविध पिकावरील खोडकिडा, फळमाशी, भुंगा प्रजाती, कोळी किडीवर फवारणी केल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. निंबुळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडीवर भिन्न प्रकारे होतो. काही किडी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाही. किडीचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. तसेच अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात. कडुलिंबाचे पाने आणि बियामध्ये ॲझॅटिरॉक्टिन, निंबिन आणि निंबिडिन, मिलियॉन, ट्रिओल, सालानिन हे महत्त्वाचे घटक आहे. कडुलिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंधक, कीड वाढ रोधक आणि कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करतो.

0: जातात. कडुलिंबाचे पाने आणि बियामध्ये ॲझॅटिरॉक्टिन, निंबिन आणि निंबिडिन, मिलियॉन, ट्रिओल, सालानिन हे महत्त्वाचे घटक आहे. कडुलिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंधक, कीड वाढ रोधक आणि कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करतो. लिंबोळी अर्काचा परभक्षी किंवा परोपजीव मित्र कीटकावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही. कडुलिंबाचे वातावरणात नैसर्गिक अपघटन होत असल्याने त्याचे पिकामध्ये कुठलेही अवशेष राहत नाही. निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत. उन्हाळ्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात. 5 किलो निंबोळी चुरा 9 लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजवत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजवत टाकावा. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावात. गाळलेल्या अर्कात 1 लिटर तयार केलेल्या साबणाचे द्रावण मिसळावे. हे मिश्रण एकूण 100 लिटर होईल एवढे पाणी टाकावे. म्हणजे हा 5% अर्क फवारणीसाठी तयार होतो. फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा. उरलेला 1/4 जमिनीमध्ये मिसळावा. त्याचा खत म्हणून उपयोग होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत होईल. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर टाळून मित्र किडीचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येईल. तसेच सेंद्रिय शेतीला सुद्धा चालना मिळेल. गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा. तर आताच आपण निंबोळ्या गोळा करून निंबोळी अर्काची निर्मिती याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
4: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत. ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो. किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील

0: की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज वनच्या अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, दोन पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा एक वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षण असतील तर खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशयमुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅपस्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते त्याला स्पॅचुला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी असते ती करावी लागते. ती एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेटद्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं। ऐकूयात ही उपयुक्त माहिती। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे।
2: नमस्कार श्रोते हो, नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात। भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे। खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे। सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात। येणाऱ्या 2030 देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल। त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत। तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे। विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो, नदी नाले, डोंगर, दऱ्या, शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात। पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो। शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते। रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते।

0: आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात तेव्हा अपघात होतो. जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात. यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात. त्यांची दुर्गंधी पसरते. त्यात डास तयार होऊन डेंग्यू ताप मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो. नाले तुंबतात. मुंबई पुणे सारख्या शहरामधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz वर. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.

0: आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते ऐकवित आहोत दिनविशेष.

શ્રોતેઓ નમસ્કાર. શ્રોતેઓ, સુપ્રસિદ્ધ ગાયક, સંગીતકાર, નિર્માતા હેમંત કુમાર યાંચા આજ જન્મદિવસ. ત્યાંચા જન્મ 16 जून 2019 वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण तिथेच एका खेड्यात गेले. त्यांचे मूळ नाव हेमंत मुखोपाध्याय होते. त्यांचे बालपण खेड्यात होत असलेले नाटकं पाहत आणि लोकसंगीत ऐकत गेले. संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांना मिळाले नाही. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना 1935 आकाशवाणीवरील गाण्याची चाचणी परीक्षा त्यांनी दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. त्यांनी त्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून संगीताकडे पूर्ण लक्ष दिले. त्यांनी हिंदी, बंगाली या व्यतिरिक्त मराठी भाषेतही उत्कृष्ट गाणी गायली आहेत. त्यांच्या मखमली आणि शांत आवाजाने भारतीय संगीतसृष्टीवर अनेक दशकं त्यांनी राज्य केले. श्रोतेओ, हेमंत कुमार यांना अनेक म्युझिक कंपन्यांनी ऑडिशनमध्ये नकारले होते. तुमचा आवाज गायनासाठी योग्य नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना पहिल्यांदा 1944 पंडित अमरनाथ

यांच्या संगीत दिग्दर्शनात इरादा या चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. त्या काळात ते पंकज मलिक यांचे चाहते होते. अनेक लोक त्यांना छोटा पंकज म्हणत. 40च्या दशकात हेमंत कुमार मुंबईत आले आणि नौशाद यांच्यासोबत त्यांनी 2 गाणी रेकॉर्ड केली आणि ती दोनही गाणी सुप्रसिद्ध ठरली. 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच वर्षी हेमंत कुमार यांना एका चित्रपटाच्या संगीत निर्मितीसाठीची संधी मिळाली. 50च्या दशकात हेमंत गुप्ता यांच्या आनंदमठ चित्रपटातील वंदे मातरम हे गाणे हेमंत कुमार यांनी कंपोज केले. ते गाणे आजही ऐकले जाते. 1952 नंतर ते खूप यशस्वी झालेत. गुरुदत्त यांच्या जाल चित्रपटामुळे त्यांना गायक म्हणून विशेष ओळख मिळाली. श्रोतेहो, प्रत्येक कलाकार आयुष्यात चित्रपट निर्मितीचा विचार करतो. हेमंत कुमार यांनी हेमंता बेला प्रोडक्शन नावाने खूप प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली. त्यांना रहस्यमय आणि रोमांचक चित्रपट निर्मितीची आवड होती. श्रोतेहो, मोहम्मद रफी, तलत महमूद ते किशोर कुमारपर्यंत सर्वांनीच हेमंत कुमार यांच्या संगीत दिग्दर्शनात पार्श्वगायन केले आहे. श्रोतेहो, लता दीदींनी हेमंत कुमारांसाठी आजारपणातून उठून गाणे गायले होते. हेमंत कुमार यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मानही जाहीर झाले होते, पण उशिरा सन्मान केल्याने त्यांनी ते नाकारले. श्रोतेहो, 26 सप्टेंबर 1981 कोलकाता येथे त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन आणि सांगीतिक कार्यास मानाचा मुजरा.

0: श्रोतेहो, दिनविशेष कार्यक्रमात गायक संगीतकार निर्माते हेमंत कुमार यांच्या जन्मदिवसानिमित्त लघुभाषण आपण ऐकलत. लेखन आणि निवेदन होतं जयश्री फडणीस यांचं. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472.

श्रोते हो, योग ही शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा आपण अनेक लोक एकत्र येऊन योग करतो तेव्हा त्याला कम्युनिटी योगा अर्थात समुदाय योग म्हणतात. समुदाय योगामुळे लोकांचे शारीरिक आरोग्य सुधारते. नियमित योग केल्याने शरीर लवचिक बनते आणि ताण कमी होतो. तसेच मनही शांत राहते आणि एकाग्रता वाढते. समुदाय योगामुळे लोकांमध्ये मैत्री आणि एकोपा वाढतो. विविध वयोगटातील लोक एकत्र येऊन योग करतात त्यामुळे समाजातील संबंध अधिक मजबूत होतात. एकमेकांना प्रोत्साहन मिळाल्याने सातत्य टिकून राहते. समुदाय योग हा आरोग्यदायी आणि आनंददायी जीवनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने समुदाय योगामध्ये सहभागी व्हावे. नियमित योगामुळे जीवनात येते सुखशांती. योग आहे आरोग्यासाठीची क्रांती. योग आहे आरोग्यासाठीची क्रांती.

0: श्रोतेहो, एक निवेदन आता है का शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 20-21 जून 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकावा. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचं आहे 0732245464 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे, हॅलो कास्तकार, निवेदन संपले.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.

0: आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07:15 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
2: तेजोमय नाद ब्रह्महे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या

0: अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि

0: नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता 1 विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार.

0: बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आणि श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात सकाळी 11 ते 12 या वेळेत आम्ही आमंत्रित केलं आहे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांना. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि झेंझी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद सारंग साठे यांच्याबरोबर.
4: श्रोते हो,
0: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
5: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी? अपघात कसे टाळावेत? अवैध विक्री होत असेल तर काय करावं? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12 सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: उद्या दिनांक 17 जून आणि उद्याच्या सहज संवाद कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांना. विषय स्टँडअप कॉमेडी आणि झेंझी. संवादिका सुलभा सौमित्र. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या

0: सोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे, पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्त्वाची आहे. त्यातलं त्यात महत्त्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेली असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्त्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण, हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे, म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारच्या किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत, हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदर पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत, म्हणजे रासायनिक कीटनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी

0: आणि पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याचे औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कोटा पण हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारचे काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्त्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे, पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता ती गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, चांगलं दर मिळू शकतो. शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडेतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण किंवा शेतीमधला काटेकोरपणा वेळेवर कामं करणे वेळेवर कामं होणं कारण बदलत्या हवामानामध्ये एक फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे म्हणजे तुमची पेरणीच्या वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे तसे मधले अंतर्मशागतीची जी कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यंत्रिकरणाशिवाय पर्याय नाही आणि मग यंत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यंत्रिकरण उपयोगी पडणार आहे म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारचं हे संकल्पना आहे निश्चितपणे याचा फायदा होणार आहे त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे काही ठिकाणी झालेलं आहे काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्त्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकवीत आहोत मिश्र संगीत.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लकी अली यांच्या आवाजातील संदेश महबूब यांचं गीत.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग ANM आणि GNM महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स
1: BA BCom BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: आशा भोसले, सिम्मी, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील बालगीत आपण ऐकलत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

अभिजीत सावन आणि अभिलाषा चेल्लम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं जीते है शान से चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि अन्नू मलिक यांच्या युगल स्वरातील गीत. संगीत होतं अन्नू मलिक यांचं.
1: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम कला शाखा BA MA इंग्रजी समाजशास्त्र इतिहास संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम. आजच आपला प्रवेश निश्चित करा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 12 पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, गीतकार राणी मलिक यांचे मेहरबान चित्रपटातील गीत आता ऐका. स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: बहुत महीनों से पिकड़ के पास नहीं था पैसा, आज मिली एक मोटर वाली पासा पलटा कैसा. वाह गुरु वाह, मजा.

बप्पी लहरी, शैलेंद्र आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील अंजान यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हम इंतजार करेंगे. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकणार आहात 8:40. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे.

पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.
यावर्षी

0: च्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्ल्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतो, ऐकवीत आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना.
2: मेरे हीरो,
3: ये क्या करती?
2: मेरे जानो,
3: मुझे डर लगती है.
2: मेरे बालम,
3: तेरा भाई हमको मारती.
2: तुझे सलाम. मेरे हीरो, मेरे जानो, मेरे बालम, तुझे सलाम.
3: अय्यो कृष्णन अय्यर यम, ये के इतने सारे नाम.
2: तूने क्यों मुझे बचाया?
3: बस अपना फर्ज निभाया.
2: क्या तू कुछ भी कर जाता?
3: कर जाती.
2: कर जाती नहीं, कर जाता बोलो.
3: अच्छा अच्छा, कर जाता.
2: मेरे लिए मर जाता?
3: हाँ मर जाता.
2: Oh my God, you are in love.
3: हाँ, you are in love.

श्रोते हो अलका याग्निक आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं अग्निपथ चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शब्द होते आनंद बक्षी यांचे, संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरीलाल यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत बप्पी लहरी यांच्या संगीत नियोजनात अंजान यांचं गीत डिस्को डान्सर. चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे विजय आणि सहकाऱ्यांनी.

गीतकार आनंद बक्षी यांचं उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जान चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद. श्रोते, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 9 वाजता आहेत. काही क्षणात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो आमच्या
1: विविध भारती सेवेचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत 102.7 मेगाहर्ट्झवर. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, ही वेळ आहे सुगम संगीताची.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोते, माधुरी नाईक यांच्या संगीत नियोजनात शिरीष देशपांडे यांचं गीत आता ऐका. स्वर आहे वैशाली सामंत यांचा.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोतेहो सुधाकर नेर्लेकर यांची शब्दरचना आपण ऐकली. ही रचना गायली होती साधना सरगम यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत श्रीधर फडके यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत विमल लिमये यांचे.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनात प्रवीण दवने यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं साधना सरगम यांनी. श्रोतो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: श्रीधर फडके यांच्या आवाजातील चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय मोरे यांचं. श्रोत्यो, सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो, प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. सोबतच आपल्या मनातील पसंतीच्या गीतांसहित जयश्री फडणीसांना सस्नेह नमस्कार.

चोरी चोरी चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या युगलस्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. या गीतासाठी पसंती पाठवणारे श्रोते होते राजेंद्र नगर यवतमाळेतून आर्या लोखंडवाला, अनाया लोखंडवाला, समीर लोखंडवाला, रेशमा लोखंडवाला, निजार लोखंडवाला, बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास, मीनाताई श्रीवास, पूजा, लता, पूनम आणि सोनी श्रीवास, राणी झाशी चौक यवतमाळ येथून मुकेश श्रीवास, नितीन श्रीवास, शुभम श्रीवास उज्जैन येथून सतीश छैया, मनोज छैया, पुणे येथून प्रभाकर बुंदेले, आरती बुंदेले, शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळ येथून एम डब्ल्यू पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्षा पाटील, अनुष्का पाटील आणि तन्वी पाटील, साईलीला पार्क आर्णी येथून मांगीलालजी तुनगर, वच्छला तुनगर, अमोल तुनगर, चंद्रकला तुनगर आणि समस्त परिवार. श्रोते हो, नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आता ऐका. आशिकी चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी. या गीतासाठी पसंती आली आहे जालना येथून सुरेश जोशी, विद्या जोशी, समीर जोशी, स्वरा जोशी, सावी आणि राघव यांची. नंदनवन नगर यवतमाळ येथून रश्मी पारटकर, तनय पारटकर, किशोर पारटकर हेच गीत ऐकायचं आहे. सिंधी रेल्वे जिल्हा वर्धा येथून केवल बबलू, नाविण्य सचिन अवचट, सुवर्ण अभिजित अवचट, लल्ला भारती आणि भाग्यश्री अवचट. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला आणि भगवान. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं आशिकी चित्रपटातील हे गीत.

सिंदूर चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांना आपण ऐकलत. शब्द होते आनंद बक्षी यांचे, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीतासाठी पसंती आली होती शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल तथा चेतन मनवर, रोशनी मनवर आणि बेबी प्रियांशी यांची. म्हैसवाडी तालुका मलकापूर येथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी धाडे, स्वप्नील धाडे, अजय किरोडकर. गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजी येथून सर्वेश, शर्वरी, शौर्य, सानवी, सपना, बंटी, लीना, आरती, भारती, भूषण आणि समस्त गवई परिवार. माळीवेस बीड येथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित उबाळे, बाळाराजे आणि सचिन उबाळे. श्रोतेहो, आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील सावन कुमार यांचं गीत दिल परदेसी हो गया. चित्रपटासाठी संगीत आहे उषा खन्ना यांचं. या गीतासाठी पसंती पाठवणारे आमचे श्रोते आहेत बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथून सुरभी माधवपूरकर, स्वप्नील, स्नेहल, पल्लवी, सुमती, पारुल आणि जान्हवी. गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव, मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक. मुक्काम पोस्ट भावी नेवगा, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, आदर्श, हर्षदा पवार. मुक्काम जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालना येथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद येथून, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद येथून, मेघराज युवराज कुलते, रिधुरा देवी येथून आणि रुद्र केळकर. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं दिल परदेसी हो गया चित्रपटातील हे गीत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

गीतकार समीर यांचं वक्त चित्रपटातील उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अन्नू मलिक आणि या गीतासाठी पसंती आली होती लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदोर येथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती प्रयाग चौधरी यांची. सावदा तहसील रावेर जिल्हा जळगाव येथून प्रशांत अहिरे, विहांश सचिन, सोपानराव अहिरे, सुनंदा रेशमा आणि सुप्रिया अहिरे. MIDC चंदननगर सातारा येथून सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रवण वाघमारे आणि श्रुमेण वाघमारे. वारणा शहापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, माया चव्हाण. ग्राम अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सुरेश ठाकूर, ज्योती ठाकूर, रेयांश ठाकूर आणि गुडिया ठाकूर. श्रोतो, आपकी पसंत कार्यक्रमात आपल्या पसंतीच्या गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत माय नेम इज खान चित्रपटासाठी शफाकत अमानत अली यांनी गायलेलं गीत. या गीतासाठी पसंती पाठवणारे आमचे श्रोते आहेत वरुड जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे पुणे येथून पंकज वाडोदे, आर्या आणि प्रियंका. तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. मुक्काम पोस्ट सांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार, प्रशिक, एकता, मेघना, उत्कर्षा आणि अरुण येडगुळकर. बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवनेकर आणि मदन लक्षणे. हेच गीत ऐकायचं आहे औरंगाबाद येथून राजेश सावळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश. गुंडेवाडी येथून निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे आणि उद्धव साबळे. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं माय नेम इज खान चित्रपटातील हे गीत.

लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम, कलाशाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र, वाणिज्य शाखा BCom आणि MCom इंग्रजी माध्यम। आजच आपला प्रवेश निश्चित करा।

0: मस्त बहारों का मैं आशिक, मैं जो चाहे यार करूं, चाहे फूलों के साय से खेलूं, चाहे कली से प्यार करूं।
1: लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं। फर्ज चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी। या गीतासाठी पसंती पाठवणारे श्रोते होते ग्राम तरोडा येथून बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर आणि मनीष मनवर, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तसेच फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, सदाशिव, रश्मी, रंजना, गभरू पहलवान थोरात, राम रहीम नगर यवतमाळ येथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद, आर्णी आमराईपुरा येथून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार आणि समस्त शिवरामवार परिवार, मुक्काम पोस्ट वायगाव जिल्हा अमरावती येथून रामचरण मावळे, एकनाथ मावळे, प्रथमेश कुपटे, प्रभा कुपटे, विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब, प्रभात कॉलनी, वडाळी चतुर्भुज येथून

विलास कुप्टे, विक्की कुप्टे, वैष्णवी कुप्टे, कार्तिक कुप्टे, सुनीता कुप्टे, अंजली कुप्टे, श्रोतो आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत नाचे मयुरी चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीतासाठी पसंती आली आहे बडे प्लॉट पुलगाव येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दामिनी पेंदाम आणि श्रिया पेंदाम यांची. बोरीखुर्द तहसील जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव आरेगाव येथून संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, सर्वदा देशमुख, समस्त राजे जाधव वायाळ आणि देशमुख परिवार. माळीपुरा यवतमाळ येथून उषा महागमकार, काजल महागमकार, पायल महागमकार, आरव स्वरांश, अन्वी महागमकार. गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. वरुड जवळुका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे. ऐकवीत आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

वरांश अन्वी महागमकार गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे संगीता शिंदे अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे वरुड जवळुका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे मिलिंद सरकटे स्वराज वानखेडे ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

श्रोतेओ, आपकी पसंत कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत साजन चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि या गीतासाठी पसंती आली आहे वैभव नगर यवतमाळातून, कुणाल साळवे, कपिल साळवे, महेंद्र डोंगरे, किशोर उमरे, संतोष हनवते आणि राजू मोहोडे यांची. हेच गीत ऐकायचं आहे पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे आणि धनश्री बुरांडे यांना. बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनु करमरकर. संकेत रेडिओ श्रोता संघ येथून संकेत सकट, रामदास सकट, नंदा सकट, मंदा पाटोळे, कोमल पाटोळे, स्वाती गुरे, राहुल पाटोळे आणि रावसाहेब पवार. जांब तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साधवी जोशी आणि समस्त परिवार. बुलढाणा इस्लामपूर महाराष्ट्र येथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना, सुमेध कुमार दामोदर. ऐकवीत आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं साजन चित्रपटातील हे गीत.

साजन चित्रपटातील या गीताबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. श्रोतो, आपणही आपली पसंती आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे आपकी पसंतद्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र, गोदनी रोड, यवतमाळ.

0: चला तर श्रोते हो, आता जयश्री फडणीसला रजा घेण्याची अनुमती द्या. पुन्हा भेट आहेच येत्या कार्यक्रमात. तोवर स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. काही क्षणात वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आणि 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा, चौसा, लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तो कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय? आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू, तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तूने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित, तुला आठवतंय का सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता?
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय, वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं
1: झालं मला माहिती आहे. आता तू ते मंगळा गौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार काय? ते गाठोड, गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे? नाही रे, यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला?
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकूच करत असतो.

0: तुमने मल्लखांब ट्राय करणार? वा अरे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा
1: हे बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे आणखी कोणी इथे तिसरं नाहीये, नाहीतर
1: नाहीतर काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. पण बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास, ते धू, हे झटक, ते पटक सुरू होतं, आणि मग काय, मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक अतिरेक करू नकोस रोहित, खरं तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते. पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा.
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच,
1: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग, की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले, मी कुठे चालले?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला बेत रद्द असणार.
0: कसला बेत आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या माझ्या करून घेईन.
1: चालतंय चालतंय. आपण मस्तपैकी

0: दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
1: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
0: अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही तीन जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मैं आगे.
1: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
0: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूने आहे.
2: वा वा वा. अग पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
0: हे बघ ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट, पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांदर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते ही मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
0: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं.
0: हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का. शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायच्या आहेत आणि रोहित तू ओट्यावर चढू.
0: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेसवाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
0: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिसवाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
0: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं, आणि खरं सांगू का त्याची सुद्धा गरज भासत नाही.
0: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही. होतं काय की मदत करायला मी तयार असतो पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित,
2: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं स्वयंपाक सगळं तूच करणार,
0: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
2: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
0: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टी टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
2: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
0: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
2: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
0: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता शिस्त नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
0: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
2: माहितीये ना सविता मावशी, ना छान स्वयंपाक करतात त्या.
0: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
2: म्हणजे
0: त्या येणाऱ्याचं सुखदाला

0: कोण टेन्शन, मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
1: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
0: अग काय तुला सांगायचं.
2: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
1: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं, झालं.
0: छे छे छे, हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अग सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
1: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
2: कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
0: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
1: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा. कधीतरी सिरियसली घ्या रे, मी काय म्हणते ते.
0: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का.
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
0: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कासवाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे, काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतंच. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
0: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
1: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
2: प्या आणि गारे गार भा.
3: श्रोतेव, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारातसुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योगवर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतनतर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी. डिप्लोमामध्ये द्वितीय क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये

0: या चार मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
1: बरोबर.
0: तर हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
1: म्हणून आसक्ती सोडायची.
0: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्याकडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
1: बरं.
0: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
1: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
0: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
1: आणि
0: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच
0: वेळा बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला चमच्याने खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षानी केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो, ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा, मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो,
0: चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईने तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडंसं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे, आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल. त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावर जो ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी 1/2 तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे.
1: बरोबर,
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबलं लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबलं काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर,
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे.
0: हे जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकारा

0: चा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसतं,
0: हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन जेवू शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्या बरोबरच यम नियम सांगितलेले आहेत तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी जे कुटुंबात राहतात ह्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा,
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरण. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: रागावणं.
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं, बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं,

0: की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो, तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली अधिक दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणार आहे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
0: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
1: वा.
0: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल,
0: बरोबर,
1: त्याचा सुद्धा स्वीकार करता,
0: स्वीकार करता यार. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित

0: स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवायला सकाळपासून
1: दिवसभरात
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ
1: आत्मपरीक्षण करणं
0: बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको. तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पण असतो
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का.
0: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे ती सकाळी झोपणारच आहे तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम
0: कुठच्याही पद्धतीने
1: म्हणजे आजकाल मुलं
0: जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं नाही का.
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं.
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा पण आता ते शक्य नाहीये तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत रात्री काम पहाटेपर्यंत काम त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह ब्लड प्रेशर असे

0: विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडित आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
1: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
0: अच्छा.
1: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
0: बरं,
1: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
0: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
1: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलंय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
0: हिंट फिरतं राहू शकतं
1: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यमवयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
0: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आत्ता तुम्ही आम्हाला दिल्या.
1: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
0: बरं,
1: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
0: कारण त्याला त्याचा चांगला
1: इतका चांगला

0: फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केलात, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाही आहे, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडलंय की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: It's happening, baby.
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनली आहे. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीय. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युवावाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ
3: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
2: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
4: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.

राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे.

0: मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्या

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोवॅट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्त्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्त्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्त्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकियासारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देते या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वेसारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त

0: राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोत्यो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि

0: भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी म्हणजे चांगले कामगारही मिळावे चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण ए आयचा जमाना म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या ए आय क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून ए आय संशोधन असेल ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचिकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाश।
1: यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे। आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7।

0: मेगा
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम, कला शाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र, वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची लागवड करणारे युवा शेतकरी अनिल चंद्रमणी म्हैसकर, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेद मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर बातचीत करूया त्यांच्याशी आणि त्यांचे शेतीविषयक आलेले अनुभव जाणून घेऊया. नमस्कार अनिलजी.
3: नमस्कार सर.
2: अनिलजी, मला सुरुवातीला सांगा की तुमचं शिक्षण किती झालं?
3: माझं मॅट्रिक फेल आहे.
2: बरं, तुम्ही मॅट्रिक फेल आहात. आणि शेती किती आहे तुमच्याकडे?
3: माझ्याकडे 10.5 एकर शेती आहे.
2: अच्छा, 10.5 एकर. मग तुम्ही घेतली की वडिलोपार्जित आहे?
3: नाही, ती वडिलांनीच घेतलेली आहे.
2: अच्छा, वडिलोपार्जित शेती आहे. मग त्यामध्ये इरिगेशन वगैरे?
3: इरिगेशन म्हणजे बेंबळा कालवा आहे शेताच्या काठोलात लागून.
2: त्याच्यामध्ये मग पूर्ण इरिगेशन आहे की काही कोरडवाहू आहे?
3: त्याच्यामध्ये 3 एकर जे कोरडवाहू आहे.
2: बरं.
3: आणि 7.5 एकर जमीन जी आहे ती वडिलांनी घेतलेली आहे.
2: 7.5 एकर ही तुमची शेती
3: इरिगेशन
2: मध्ये येते. तर यामध्ये तुम्ही कुठले पिकं घेता?
3: मी कपाशी, सोयाबीन, तूर.
2: अच्छा, कपाशी, सोयाबीन, तूर.
3: सोयाबीन झाल्यानंतर
2: बरं
3: चना आणि गहू घेतो.
2: आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे काही पीक घेता का?
3: उन्हाळ्यामध्ये तसं ते तिळाचं व्यवस्थापन करण्याची एक प्लॅनिंग राहते, पण पाणी नाही मिळत
2: त्याच्यामुळे मग तुम्ही उन्हाळ्यामध्ये कुठलंच पीक घेत
3: नाही? उन्हाळ्याला कोणतंच पीक.
2: बरं. आता खरीपाचं सीझन चालू होत आहे आणि या खरीपामध्ये आता शेतकरी बांधव आपल्या पिकाची लागवड करताना दिसतो, तर यावर्षी तुम्ही शेतामध्ये कुठल्या पिकाची लागवड घेणार आहात?
3: तर मी कपाशी आणि तूरच घेणार आहे
2: यावर्षी. कपाशी आणि तूर. सोयाबीन वगैरे?
3: सोयाबीन नाही टाकत.
2: बरं.
3: कारण ती मागच्या वर्षीला टाकली तर पूर्णच गेली.
2: बरं. तुम्ही सांगितलं की कपाशी आणि तूर, तर कपाशी आणि तूरचं तुमचं मग व्यवस्थापन बी बियाणं कसं असते?
3: व्यवस्थापन म्हटलं तर आता कपाशी कुणी कसे वेगळे लावतात, जसं आपल्या जमिनीला सूट होतात.
2: बरं.
3: तेच बियाणं आपण टाकायचं.
2: बरं. जमिनीला म्हणजे सूट, तुम्ही माती परीक्षण वगैरे केलं आहे का जमिनीचं शेतामध्ये?
3: माती परीक्षण केलं आहे, पण ते आता किती म्हटलं तरी पण शेती

0: जे आहे ते आता दिवसेंदिवस कशी शक्ती घटत चालली. पूर्ण तणनाशकाचे वापर करण्यात येत आहे, त्याच्यानंतर मग ते रासायनिक वापरण्यात येत आहे,
1: बर
0: मग जमिनीमध्ये ताकद काय राहील.
1: अच्छा.
0: आता शेणखत वगैरे सर्व कमी झालेत, तर याच्यानं जमिनीची पूर्ण ती शक्ती जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चालली.
1: अच्छा, म्हणजे जमिनीचा जो काही पोत आहे तो खराब होत चालला असं तुम्हाला म्हणायचं आहे, रासायनिक खतामुळे म्हणा किंवा तणनाशकाचा अति वापरामुळे म्हणा,
0: त्याच्यामुळे पूर्ण
1: म्हणजे
0: खराब होत चालला.
1: समोर चालून उत्पन्न ते पाहिजे तसं मिळणार की नाही मिळणार.
0: सामोर जाऊन त्या आता समजा त्या जमिनीमध्ये ताकदच नाही राहील तेव्हा ती जमीन काय देईन आपल्याला.
1: बरोबर आहे.
0: तर माझं एकच म्हणणं आहे सर्व कास्तकाराला की तुम्ही शेतामध्ये जे तणनाशक वगैरे हे रासायनिक वापरता ते कमी करून टाका,
1: बर,
0: आणि गांडूळ खत किंवा मग शेतामध्येच ते आपली जे पराठी कपासी जे तण काढी राहतात
1: बर
0: ते पूर्ण एकत्र जमा करून त्याचं खत निर्माण करा.
1: अच्छा, म्हणजे कंपोस्ट खताची निर्मिती करा. बर, कंपोस्ट खताने जमिनीचा पोत आणि गांडूळ खताने सुद्धा जमिनीचा पोत वाढू शकतो.
0: वाढू शकते. आता दरवर्षी मी शेतामध्ये समजा हे गांडूळ खत जे आहे ते हरेक पिकाला रासायनिक न देता त्याच्यामध्ये गांडूळ खताचा वापर जास्त करतो.
1: अच्छा, गांडूळ खताची वापर तुमच्या शेतामध्ये जास्त असल्यामुळे उत्पन्नामध्ये मग काय परिणाम पडला?
0: घट येते. घट येते पण ते कसं लेवल लागून जातात त्यांची.
1: बर,
0: म्हणजे सामोर जाऊन त्या जमिनीची ताकद जी आहे ते कायम ना कायम राहील.
1: अच्छा, म्हणजे जमिनीचा जो कस किंवा पोत जो आहे तो
0: कस जो आहे जमिनीचा तो कायम ना कायम राहील. तुम्ही जर ते शेतामध्ये जशी आता कपाशीची पराठे वगैरे राहतात त्या जर तुम्ही रोटावेटर करून रायकोटार्मा जर त्याच्यामध्ये रायकोझायमर आणि सुपर फॉस्फेट जर एकरी प्रति 2 बॅग जर टाकलेत तर ते खत 2 पाण्यामध्येच तयार होऊन जातात.
1: बर, तर तुम्ही तरुण आहात आणि नवीन करण्याचा एक धाडस तुमच्यामध्ये दिसून येते, तर काही नवीन प्रयोग करण्याचा काही विचार आहे का शेतीमध्ये?
0: नवीन म्हटलं तर आता त्याच्यामध्ये शेतीमध्ये आपण नवीन एकच करू शकतो. आज आपण पिकीच्या मागे जे लागलो की आपल्याला खूप मिळतात एकरी समजा 10-15, 10-15 चा अवरेज काढतात ते सामोर जाऊन कास्तकार 1-2 क्विंटल सुद्धा घेऊ शकणार नाही.
1: अच्छा,
0: म्हणून माझं सर्व कास्तकाराला एकच सांगणं आहे की त्यांनी आज 10-15 क्विंटल एकरी न घेता साधारण 5-7 क्विंटलचा अवरेज याच्यामध्ये सेंद्रिय मध्ये निघतात. त्याच्यामुळे
1: म्हणजे रासायनिक खताचा वापर जास्त कमी करावा, जास्त करू नये.
0: आता कसं ते शेतकरी सर्व चाललेत, पहिले जे कास्तकार जे होते ते एकरी 2-3 क्विंटलच्या पलीकडे कापूस घ्यायचे नाही कपाशी, नंतर त्याला तुरी व्हायचे तर ते कसे पोषक राहायचं. आता सर्व रासायनिकमुळे काय झालं पूर्ण जीवाला हानी होण्याजोगती आपण सर्व उत्पन्न घेत आहे.
1: बर,
0: तेच सर्व आपल्याला आपला आपल्यालाच वापस देण्यात येत आहे. चांगला जे आहे ते वरिष्ठ लोकांना चालला जाते आणि जे दूषित राहते ते सर्व आपल्याच कास्तकाराच्याच पदरी पडत आहे.
1: बर, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपण नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे.
0: वळलंच पाहिजे, एक दिवस तो येईलच की सर्व नैसर्गिकच्याच मागे लागेल.
1: अच्छा, बर, काही तुमच्याकडे पशु वगैरे आहेत का मग, बैलजोडी वगैरे?
0: हो, जोडी आहेत ना.
1: जोडी बैलजोडी आहे, मग काय मग तुम्ही तुमच्या शेताची मशागत मग बैलजोडीच्याच माध्यमातून करता का?
0: हो,
1: की यंत्राच्या साह्याने?
0: नाही नाही, यंत्र मग आता यंत्र दिवसेंदिवस कसे महाग होत चाललेत त्याच्यामुळे कसं यंत्र म्हटलं तर ते काय वरची वरची माती काढतात, जमिनीची काही खूप काही मशागत होत नाही. जशी आता आपल्या बैलजोडीने होती तशी आता यांनी ट्रॅक्टर वगैरे यांनी होत नाही.
1: बर,
0: आणि पैसा खूप जातात त्याच्यामध्ये. मग आपण बैलजोडी काही नसती काही नुसत्या डवरण्यासाठी किंवा मग याच्यासाठीच नाही ठेवू शकत ना. मग आपल्याला मेहनत घ्यावीच लागल. तुम्ही जेव्हा उन्हाळ्याची मेहनत घेसाल त्या जोडीवर तेव्हाच कसं आहे जे जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये गुरांचे पावलं पडतात ते कास्तकाराला वरदान आहे.
1: अच्छा,
0: हा, तर हरेक कास्तकारांनी काय आहे आता दिवसेंदिवस जनावरं कमी करली, सर्वाला त्रास आला, कंठाळा आला, जशी जशी आवक वाढली पिकं भरपूर दिसत आहे लोकांना तसे तसे दिवसेंदिवस कास्तकार आळशी होत चाललेत. मग हे आळस कवपर्यंत चालायचं, आज चालायचं उद्या चालायचं, तुमची पिढी सुद्धा तुम्ही नाही करत तुमची समोरची पिढी नाही करणार ना.
1: बरोबर,
0: तुम्ही वळवा समोरचे तुमचे आता जे बेरोजगार मुलं आहेत शिक्षण हे ते सर्व देता त्यांना मॉडिफाईड बनवता पैशाची सर्व आवक पुरवता नंतर ते मुलं काय शेती करायला लाजाळू होतात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्यांना शरम येते की नाही पाहतात काय करायचं आपण सर्व आई

0: आपल्याला सर्व सुविधा दिली मग तो शेतीकडे वळणार नाही,
1: अच्छा.
0: मग तो फक्त काय नशेच्या मागे लागल किंवा मग आत्महत्येच्या मागे लागल.
1: अच्छा, म्हणजे त्याला शेतीची कामं करण्याची लाज वाटेल असं
0: लाज
1: तुम्हाला
0: वाटेल.
1: वाटते.
0: बरोबर.
1: विषय काढला की बैलजोडी शेतकरी बांधव ठेवायला तयार नाही, कारण त्याच्या ठिकाणी गुंतून राहावं लागते, एकट्या माणसाला करावं लागते किंवा कोणी करायला मिळत नाही, चारा मिळत नाही. तर तुम्हाला काय वाटते, बैलजोडी असावी की नसावी?
0: असावी असावी.
1: बैलजोडी असणं महत्वाचं आहे. किंवा म्हशी वगैरे दुग्ध व्यवसायासारखं आहे का काही?
0: दुग्ध व्यवसाय म्हणजे गाय आहे एक, ते फक्त म्हणजे दुधासाठीच वापरल्या जाते.
1: बरं, असं म्हणजे विक्रीसाठी नाही?
0: नाही.
1: काही समोर भविष्यात दुग्ध व्यवसाय करायचा विचार आहे का?
0: दुग्ध व्यवसाय म्हणजे ते पुरतात, पण आता कसं त्याच्यामध्ये मेंटेनन्स खूप आहे. मेंटेनन्स अशी आहे की आपण शेतीकडे ते दुधाच्या मागे वळलो तर शेतीकडे दुर्लक्ष होते.
1: अच्छा, परंतु गुरं जर असली तर जे गुराचं जे शेण वगैरे आहे तर ते आपण शेतामध्ये टाकू शकतो, त्याला पूरकच आहे शेतीला.
0: दोन बैल आहे त्याच्यामध्ये एक गाय, एका गायीचे एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये वासरं होतात, म्हणजे जनावरं वाढतात असते. आपल्या घरच्यांना पण थोडं म्हणजे बरं वाटते जनावरं असले की.
1: त्यानंतर तुम्ही सांगितलं तुमच्याकडे 7 एकर इरिगेशन आहे, तर इरिगेशन मध्ये तुम्ही जे चणा आणि गहू यासारखी पिकं घेता, भाजीपाला वगैरे घेण्याचा काही विचार आहे का?
0: शेत लांब असल्यामुळे आपलं जाण्या येण्याचा आणि हे जे जनावर आहेत ते होऊ देत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे वळू शकत नाही.
1: तुम्ही बोलताना सांगितलं की जनावर त्रास देतात. बरेचसे लोक शेतीमध्ये थिमिट किंवा करंट लावतात, कारण जनावराचा किंवा वन्य जनावराचा त्रास होऊ नये, रोही म्हणा किंवा रानडुकराचा. परंतु त्याच्या माध्यमातून हे करत असताना कधी काळी काय होते की आपल्याही जनावराचं नुकसान होते.
0: बरोबर.
1: तर तुम्हाला काय वाटतं, हे असे करंट लावणे किंवा थिमिट टाकणे हे योग्य आहे का अयोग्य?
0: नाही, टाकूच नाही ते.
1: का बरं?
0: आपण जिथे टाकतो ते आपल्या लक्षात राहत नाही, आणि लक्षात नसल्यामुळे काय होते, एक दिवस इजा आपल्याच जनावराला पोहोचते मुद्दाम. कारण ते जनावर जे राहते जंगली, ते जनावर काही आपल्या थिमेटच्या मागे नाही राहत, ते पूर्ण आपले नासाडी करासाठी राहते.
1: बरोबर.
0: त्याच्याने काय आहे, जिथे आपण टाकतो त्या ठिकाणी काही नाही, काहीतरी चिमण्या पाखरं जे आहे ते निर्जीव वस्तू आपण म्हणजे खतम करून टाकतो.
1: अच्छा, म्हणजे निरपराध पक्षी प्राणी आपण आपल्या हाताने मारले जाते. हे का? म्हणजे आपल्या छोट्याशा फायद्यासाठी आपण पक्षी झालं किंवा आपले जनावर झालं किंवा करंट लावल्यामुळं आपल्या लक्षात नसल्यामुळं कधी कधी मनुष्यहानी सुद्धा होते.
0: मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते.
1: तर तुम्हाला असं वाटते की आपण ते तसे प्रकार केले नाही पाहिजे?
0: केलेच नाही पाहिजे.
1: परंतु बऱ्याचशा ठिकाणी माकडाचा शेतकऱ्यांना बराचसा त्रास जाणवतो होतो असं शेतकरी बांधून सांगतात, तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे?
0: आता माकडाचा त्रास म्हटलं तर ते काय आहे, आता पूर्ण इकडे गावाकडे वळले आता माकडं, शेताकडे कमी आणि गावाकडे जास्त वळले. आता जास्त त्रास त्यांचा गावाकडेच आहे.
1: अच्छा.
0: तिकडे लांबच्या शेताकडे काही तेवढा त्रास नाही आहे. पूर्ण वृक्ष तोड झाली त्याच्यामुळे आता त्यांना पण तिथे थांबायसाठी काही जागा राहिली नाही, मग ते आता आपल्या गावाकडे वळलेत.
1: अच्छा, म्हणजे गावामध्ये त्याचा त्रास धुमाकूळ दिसून पडतो. तर अनिलजी, तुम्ही किती दिवसापासून शेती करत आहात?
0: मला आता 15 वर्ष होत आहे शेती करत आहे.
1: अच्छा, 15 वर्षापासूनचे कसे अनुभव आहे मग शेतीचे?
0: शेती म्हणजे सुरुवातीला शेती करायचो त्या टायमाला कसा अनुभव घेतला की वडिलाच्या मागे मागे राहून पूर्ण ते शिकून घेतलं.
1: अच्छा.
0: हा, त्याच्यानंतर मग ते वडील जे होते ते पहिले गरीब असल्यामुळे ते शेतीत तेवढं काही म्हणजे हे घ्यायचे नाही, ते एकरी एक बॅग टाकायचे. तेव्हा खत वगैरे पूर्ण कमी बजेटात करायचे आणि सर्व शेती जे आहे ते पूर्ण स्वतः करायचे, म्हणजे यंत्र वगैरे कोणती लावायचे नाही.
1: अच्छा.
0: त्या काळामध्ये त्यांनी दोन तीन मुलं असताना सुद्धा सर्वाची परवरिश छान केलेली आहे. या काळामध्ये 20 एकर जमीन आणि आपण एका मुलाचं शिक्षण नाही करू शकत तरी एकरी आपल्याला इतकं उत्पन्न येत आहे. मेंटेनन्स खूप आहे, तसे तसे करतात ते, तरी पण आपण प्रगतीशील शेतकरी आजही झालो नाही.
1: बर, मग तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला कोण मदत करते?
0: शेतीमध्ये आम्हीच, आई वडील आणि घरची बाई सर्व. जर एक खट्टा जर कुटुंब असलं करणार तर आपल्याला काही मजुराची गरज पडत नाही.
1: बर, परंतु शेती करत असताना एकाच वेळी सगळ्या शेतकऱ्यांची कामं येतात.
0: बरोबर.
1: मग अशा वेळेस मजुराची अडचण जाते, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: अशा वेळेस म्हणजे आता शेतकरी म्हटलं तर शेती म्हटलं तर आपण पहिले आपल्या शेतीची पूर्ण व्यवस्थापन करतो. त्याच्यानंतर फाऊल वेळामध्ये जे आहे ते आपण साईडच्या शेतकऱ्याच्या मदतीला

0: आपण जातो, त्यांच्या आपण जायचं, ते आपले येईल मग.
1: अच्छा, म्हणजे
0: एकमेकाची
1: मदत करायची. अच्छा, अति पावसाळा राहतो त्यावेळेस शेतीमध्ये कामं चालत नाही.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर काय होते की शेतामध्ये गवत खूप वाढते, निंदण्यासाठी मजूर पण मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: आता कसं आहे की आता पहिले जे होतं, पहिले लोक किती काही झालं तरी ते म्हणजे पावसाळा किती असला काही असला, पहिले तर खूप पावसाळा पडत होता, त्या टायमामध्ये शेती ते करतच होते कशा ना कशा पद्धती, काही डुबवायचे शेती, काही पिकवायचे. पण आता तसं राहिलं नाही. हे तणनाशकानं काय झालं की आता मग ऑप्शन नाही राहत आपल्याकडे शेतकऱ्याकडे, तर मग शेवटला पर्याय तोच राहते की तणनाशक मारायचा.
1: बरं, तणनाशक मारणं योग्य वाटते का तुम्हाला की काय?
0: आता सर पर्याय नाही आहे ना, पर्याय असल्यामुळे काय आहे ते करावंच लागते.
1: बरं,
0: तरी पण माझं तर म्हणणं एक आहे शेतकऱ्यांना की त्यांनी कमीत कमी तणनाशकाचा आणि रासायनिकचा उपयोग कमी करायचा.
1: अच्छा अच्छा. अनिल जी, तुम्ही 15 वर्षापासून शेती करत आहात, तुमच्यासारखे तरुण शेतकरी बांधव आहे, तर त्यांना काय सांगाल?
0: तरुण शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे माझंवालं की तुम्ही शेतीचं जे सुपीकता आहे ते कायम ठेवा, म्हणजे तिची जे ग्रोथ आहे ते तुम्ही बनवायचे प्रयत्न करा.
1: अच्छा.
0: किंवा आपल्या शेतामध्ये जो काडी कचरा राहते त्याचा तुम्ही तिथेच एखादी छोटा गड्डा किंवा असंही जिरून जातात ते. थोडा त्रास होते सुरुवातीला, 1-2 महिने होळ्यापर्यंत त्याचा थोडा त्रासच होता.
1: बर.
0: जसं आपण रोटावेटर किंवा बारीक केल्या पराठे किंवा असे हे केल्या तर त्याच्यामध्ये सडूनच जातात ते. तर ते जर आपण शेतामध्ये तयार केलं या वर्षीचं पुढच्या वर्षीसाठी तर आपल्या जमिनीला त्याच्यापासून
1: म्हणजे फायदा होतो.
0: फायदा होत
1: म्हणजे कंपोस्ट खत सारखी निर्मिती करू शकतो आपण आणि त्याच्या माध्यमातून आपण जमिनीचा पोत सुद्धा वाढवू शकतो.
0: आता त्याच्यामध्ये 50% कास्तकार आता त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं आहे की आता दिवसेंदिवस शेत आपलं खतम होत चाललं आहे. त्याच्यामुळे काही कास्तकार आता सर्व वळले त्याच्याकडे, काही काही कास्तकार वळलेत.
1: अच्छा. तर अनिलजी, या व्यतिरिक्त तुम्हाला काही छंद वगैरे आहे का? रेडिओ वगैरे ऐकत असता का?
0: हो, FM चा छंद आहेच.
1: आकाशवाणी ऐकत असता? कुठले कार्यक्रम ऐकता?
0: मी आकाशवाणीचेच ऐकतो.
1: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता, शेतकऱ्याचे कार्यक्रम वगैरे ऐकता. तर गाणे वगैरे काही ऐकत असता का तुम्ही?
0: हो, तेच आपले आता या पिढीतले तर सर्व युवा पिढी जी आहे त्यांना सर्व आता ते डिझाईन बाजच गाणे पाहिजे. पण आता कसं आपण त्या शेतीकडेच पहिलेपासून वळलो त्याच्यामुळे आपल्याला शेतीचा एकच छंद की आपल्याला ते ओल्ड मॉडेलचे गाणे आहे ते म्हणजे बेस्ट वाटते. त्यांचे बोल आणि ते त्यांचे चाल समजायची ते छान आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा थोडं भाविक होतो त्याच्यामध्ये.
1: तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.
0: नमस्कार सर.
2: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण मिश्र पिकाची लागवड करणारे युवा शेतकरी अनिल चंद्रमणी म्हैसकर, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: पशुसुद्धा करतात?
1: हो सर.
0: तर या दुग्धव्यवसायामध्ये तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे पशु आहेत?
1: माझ्याकडे सर गावरानी म्हशी आहे.
0: अच्छा.
1: 15 ते 20 म्हशी आहे, त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो.
0: बरं, हे करत असताना म्हणजे दुग्धव्यवसाय किंवा शेती करण्यापेक्षा आपण नोकरीच केली पाहिजे असं?
1: सर चालू होते माझे नोकरीचे पण प्रयत्न चालू आहे, परंतु एक प्लस पॉईंट जो असतो, एक हातचा ज्याला म्हणतो आपण, तो पण एक असाव सोबत. म्हणून माझं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण चालू आहे आणि एक व्यवसाय म्हणून स्वतःचा काही थोडासा छोटा मोठा बिझनेस म्हणून त्यासाठी मी दुधाचा व्यवसाय पण करतो सर.
0: एक बी प्लॅन म्हणून?
1: हा, बी प्लॅन म्हणून सर.
0: बी प्लॅन म्हणून तुम्ही दुग्ध व्यवसाय हा करता?
1: हो सर.
0: तर हा जो व्यवसाय आहे तर हा तुमचा पूर्वीपासूनचा आहे की तुम्ही सुरुवात केली त्याची?
1: पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा सर आम्ही आधी शेती करत होतो, तर आमच्याकडे तेवढ्या

0: तो पण एक असाव सोबत. म्हणून माझं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण चालू आहे आणि एक व्यवसाय म्हणून स्वतःचा काही थोडासा छोटा मोठा बिझनेस म्हणून त्यासाठी मी दुधाचा व्यवसाय पण करतो सर.
1: एक बी प्लॅन म्हणून.
0: हा बी प्लॅन म्हणून सर.
1: बी प्लॅन म्हणून तुम्ही दुग्ध व्यवसाय हा करता.
0: हो सर.
1: तर हा जो व्यवसाय आहे तर हा तुमचा पूर्वीपासूनचा आहे की तुम्ही सुरुवात केली त्याची?
0: पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा सर आम्ही आधी शेती करत होतो तर आमच्याकडे तेवढ्या मशीन होत्या जसं शेतीला पूरक म्हणतो असंच थोड्या थोड्या. मग नंतर आम्ही जसं जसं आम्हाला बेनिफिट वाटलं तसं तसं आम्ही आमचा व्यवसाय वाढत गेलो. आता माझ्याकडे जवळपास हंगामी जर दूध असलं तर 70-80-60 इथपर्यंत दूध असते सर.
1: म्हणजे हंगामानुसार तुमच्याकडे दुधाची कमी जास्त प्रमाण होते. तर हा व्यवसाय करत असताना तुम्हाला म्हणजे म्हशी आहेच तुमच्याकडे?
0: हो सर.
1: मग गाई वगैरे ठेवाव्या अशा वाटलं नाही का?
0: सर गाई म्हणजे कसं काही बी ध्येय जर करायचं असेल तर मग व्यवस्थापन झाली पाहिजे.
1: अच्छा.
0: त्यानुसार आपण फक्त म्हशीच ठेवल्या सर.
1: बरोबर. म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हणजे गाई आणि म्हशी तुम्हाला म्हणजे असं म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटलं म्हणजे मग त्याच्यामुळे मग तुम्ही प्रथम प्राधान्य दिलं?
0: प्रथम प्राधान्य म्हशीलाच आणि जास्तीत जास्त दुधाची मागणी पण म्हशीच्याच दुधाला आहे त्यामुळे सर आम्ही म्हशीचाच.
1: अच्छा. म्हणजे मागणीनुसार पुरवठा या तत्वावर तुम्ही म्हणजे म्हशीचा निवड केली आणि म्हशीचा दुधाचा तुम्ही व्यवसाय चालू केला. बरं. मग हे करत असताना किती संख्या आहे म्हशीची तुमच्याकडे?
0: माझ्याकडे सर जवळपास 22-23 म्हशी आहे सर.
1: अच्छा. 22-23 आणि त्या सगळ्या दुधाळ?
0: नाही दुधाळ म्हणजे काही भाकड ज्याला म्हणतो काही बाकड्या म्हशी आहे आणि जवळपास 10-10 म्हशी दुधाच्या आहे.
1: अच्छा. म्हणजे 10 म्हशी दुधाच्या आहे.
0: त्यामधल्या जन्नऱ्या असतात त्या म्हशी. 5-6 म्हशीचं दूध आहे आणि काही भाकड्या म्हशीचं पण दूध आहे.
1: आणि एकंदर मग तुमचं डेली दुधाचं कलेक्शन किती होते? मग
0: डेली 50 जवळपास असते. सरासरी 50 लिटर दूध असते आमच्याकडे. आणि एका दमानं जर म्हशी जन्मल्या तर मग 60-70 मग कधी कधी जर कमी झाल्या उन्हाळ्यामध्ये थोड्या म्हशीचं जन्याचं प्रमाण कमी असते त्यामुळे मग आमच्याकडे दूध थोडं 40 पर्यंत येते.
1: अच्छा. म्हणजे एकंदर सरासरी तुमच्याकडे दूध 50 लिटर तुमच्याकडे निघते. तर मग आता हे एवढं दूध निघत असताना मग ह्या दुधाचे कशा प्रकार तुम्ही विक्री करता?
0: विक्री सर आमच्याकडे उकडे आहे सर. आम्ही त्या उकड्याकडे आमचं दूध लावलेलं आहे त्यानुसार आम्ही त्यांना दूध पुरवठा करतो.
1: म्हणजे ज्या ज्या ठिकाणी समजा कोणाकडे 1 लिटर 1/2 लिटर याप्रमाणे तुम्ही
0: 1 लिटर 2 लिटर 5 लिटर 10 लिटर?
1: अच्छा अच्छा.
0: असं आमचं दूध डेली लावलेलं आहे त्यामुळे आम्ही सकाळी जाऊन त्यांना घरोघरी दूध देऊन देतो.
1: म्हणजे तुम्ही
0: 11 वाजेपर्यंत आमचं दूध वाटून आम्ही आमच्या घरी परततो सर.
1: म्हणजे 11 वाजेपर्यंत तुमचं सगळं ज्या ज्या ठिकाणी पोहोचवायचं आहे त्या ठिकाणी. मग हे करत असताना तुम्ही हे दूध डेअरीवर नाही नेत?
0: नाही डेअरीवर नाही नेत सर.
1: बरं. आणि मग हे करत असताना तुमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना नाही आली का आपण जे हे एवढं दूध मिळवतो म्हणजे आपल्याकडे निघते तर याला परत पुन्हा 1-2 शेतकरी किंवा 1-2 दुग्ध व्यवसायिक एकत्र करून म्हणजे बा याचं एक सहकारी तत्वावर कुठंतरी आपणच एक संस्था सारखं किंवा एक डेअरी सारखं उभं करावं असं काही कल्पना?
0: तो प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये पण माझं कसं एज्युकेशन इकडे स्पर्धा परीक्षा मी चालू आहे. जर सपोज मी तिथे अनसक्सेस झालो तर तो माझा बी प्लॅन म्हणून माझ्या डोक्यामध्ये आहे.
1: अच्छा.
0: तर मी तो नंतर चालू करेल.
1: म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही डेअरी सारखा उपक्रम राबवणार? आणि जर समजा एखाद्या वेळेस असं होते की तुम्ही हे दूध वगैरे काढलं किंवा म्हणजे कधी काय होतात की मार्केटपर्यंत दूध जात नाही तर मग अशा वेळेस मग तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं दूध मग त्याच काय करता तुम्ही?
0: शिल्लक म्हणजे सर कधी कधीच फक्त जर उकडेवाला गावले गेला एखादी कॅन्टीनवाला बंद असला तर मग आम्ही जे ओळखीचा असतो त्यांना दुधाची गरज असते त्यांना आम्ही एखाद्या कॅन्टीनवाल्याला ओळखीच्या कॅन्टीनवाल्याला त्याला पुरवतो किंवा घरी आलो तर मग त्याचं दही बनवतो.
1: अच्छा.
0: आणि घरच्यासाठी तूप वगैरे काढतो आम्ही.
1: म्हणजे प्रक्रिया तुम्ही घरी करता?
0: प्रक्रिया म्हणजे असं वाया कुठेच जाऊ देत नाही.
1: अच्छा. म्हणजे दूध काही वाया जात नाही. मग आता हे करत असताना मग म्हशीचं व्यवस्थापन कोण्या पद्धतीने करता तुम्ही?
0: म्हशीचं व्यवस्थापन म्हणजे सर घरी आमच्याकडे म्हशीला चारण्यासाठी आम्ही पडीत घेतो. आमच्याकडे स्पेशल माणूस आहे तो स्पेशल माणूस सकाळी 9 वाजता येतो आणि म्हशी घेऊन जातो. जवळपास 5:30-6 वाजता तो वापस येतो म्हशी चारून
1: सायंकाळी
0: आणि नंतर परतल्यावर घरी चारा वगैरे आणतो आम्ही. गवत किंवा हंगामी असलं गवत त्या गवत किंवा मग घरी कुटार घेतो आम्ही ते कुटार लावतो.
1: आणि म्हणजे मग त्याला ढेप वगैरे किंवा काही असं
0: ढेप ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस ढेप त्यांना लावावंच लागते.
1: अच्छा. म्हणजे जे दुधाळ जनावर आहेत तर त्यांना तुम्ही ढेप वगैरे किंवा पशुचे औषध वगैरे ते
0: औषध वगैरे म्हैस जन्मल्याच्या नंतर त्याला जसं जंताची गोळी किंवा ते पोट साफ होण्यासाठी जे काही प्रक्रिया करावं लागतं.
1: तुम्ही सांगितलेलं सांग की तुमचं वेटरनरी झालेलं आहे?
0: माझं वेटरनरी झालं आहे सर.
1: त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर जे काही आजार वगैरे असतील तर ते तुमच्या लगेच लक्षात येतात?
0: हो सर. आजार म्हणजे मी होऊच नाही देत स्वतःच मी करतो त्यामुळे गेचोळ्या असणं म्हणजे खूप घातक.

0: असते. प्रॅक्टिकली आधी थोडं माहिती होती, नंतर मग मी पुस्तकी जेव्हा मी वेटरनरी केलं स्पर्धा परीक्षेमध्ये जर मला अपयश आलं कदाचित तर मला पुरेपूर इकडलं ज्ञान असावं त्यासाठी मग मी वेटरनरीकडे वळलो आणि त्याचं पण पूर्ण नॉलेज घेऊन घेतलं.
1: म्हणजे जर समजा जनावर आजार पडले किंवा समजा गोचिड आहे, पिसवे आहे, उवा आहे, तर याच्यावर म्हणजे तुम्ही नियंत्रणासाठी मग वेळेवेळी उपाययोजना करता.
0: उपाययोजना
1: तर मग ही उपाययोजना कोण्या पद्धतीने करता?
0: ते त्यांचं औषध भेटते, औषध असतो ते गोळ्या वगैरे काही खाजीचं जी खास झाली ते घरी पहिलेच आणून ठेवतो आम्ही.
1: अच्छा.
0: जसं पावसाळ्यामध्ये ते खुरा वगैरे येते त्यांना ते लसीकरण, वेळेवर लसीकरण आणि गोचिड्याचं पावडर भेटते ते पावडर किंवा फवारा भेटते ते आम्ही घेऊनच ठेवतो. किंवा एखादी जखम झाली तो एक फवारा भेटते आणि एक मलम.
1: अच्छा.
0: हिमॅक्स म्हणून मलम असते तो आमच्या घरी म्हणजे
1: असतोच आणि त्याच्यानुसार मग तुम्ही त्याचं व्यवस्थापन करता आणि आजारांवर म्हणजे मात करता. जनावर म्हणजे निरोगी कशी राहील यावर तुमचं प्रथम प्राधान्य राहते. हे झालं व्यवस्थापनाचं. पण मग नंतर जे काही समजा तुमचा गोठा आहे, गोठा आहे त्याच्यामध्ये मग असणार म्हशीचं शेण आहे, तर त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात?
0: त्याचं व्यवस्थापन आमच्या एक जागा आहे ज्याला आपण खत म्हणतो, खत ठेवायचे साठवायचे. सकाळी उठल्याच्या नंतर आम्ही खत तिथे नेऊन टाकतो.
1: म्हणजे जे जे त्यांची जे म्हशीची विष्ठा आहे ते तुम्ही स्वच्छ करून त्या ठिकाणी शेण वगैरे.
0: मी सकाळी स्वतः सकाळी 5:30 उठतो डेली, उन्हाळा पावसाळा हिवाळा.
1: म्हणजे हा तुमचा
0: दैनंदिन माझा शेड्यूलच आहे. 5:30 ते 7:30 7:30 माझे पूर्ण काम निपटवतो. किमान दिवसातून 3 वेळा गोठा साफ करतो. माझ्या म्हशी एका जागी नेरात, सकाळी आलं की दूध काढलं की परत मी बाहेर बांधतो आणि बाहेर बांधल्याच्या नंतर म्हशी दिवसभर घरी राहत नाही, म्हणजे चरावला जाते. त्याच्यामुळे गोठा पूर्ण साफ असतो आणि गोठा साफ असणे बी गरजेचं आहे. तिथे ओलं
1: आर्द्रता किंवा असं म्हणजे
0: आणि जागा लेवल असा त्यामुळे म्हशीला आजार नाही होत. किंवा म्हशीला बैठक ज्याला म्हणतो त्यांना झोप, आपल्याला जशी झोप असते म्हशीला पण तशी झोप असते. त्यामुळं जनावर सुस्त किंवा असं बीमार ज्याला म्हणतो आपण तसं नाही राहू शकत, व्यवस्थित राहते असं व्यवस्थापन.
1: आणि मग जे काही शेण मिळते मग त्याचा उपयोग तुम्ही शेतीमध्ये करता? हो,
0: शेतीमध्ये. आता जसं माझे मित्र आहे, मला जर कडाऊ लावायचा असला, कडाऊ किंवा मका उन्हाळ्यामध्ये, तर तो मला त्याच्या शेतामध्ये टाकू देते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही राहत. प्रशांत भाऊ म्हणून आहे, प्रशांत भाऊ कोडकर, त्याच्या शेतामध्ये मी कडाऊ टाकतो आणि मग त्याला शेण, मी माझं शेणखत जे आहे मी त्याला असं देऊन देतो
1: फ्री ऑफ कॉस्ट.
0: हो,
1: म्हणजे विनामूल्य तुम्ही ते
0: विनामूल्य देतो आणि तो पण मग मला चारा कुटार, सोयाबीनचं कुटार, तुरीचं कुटार, गवांडा हे तो देतो आणि आपला कडाऊ वगैरे लावू देतो.
1: अच्छा. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही चाऱ्याचं आणि चाऱ्याचं पण व्यवस्थापन करतात आणि उरलेलं जे काही खत म्हणून जे शेण करतात ते सुद्धा त्याचं व्यवस्थापन तुम्ही शेतामध्ये करतात. तर एकंदर अशा पद्धतीने मग हे करत असताना कधी तुम्हाला तोटा वगैरे झाला का या व्यवसायामध्ये?
0: तोटा वगैरे म्हणजे सर कधी कधी होतो ना तोटा. म्हणजे एखादी म्हैस घेतली आपण तर कधी जास्त दूध नाही देत.
1: अच्छा.
0: मग त्यामध्ये तोटा येतो किंवा ती आजारी पडते किंवा ज्याला आपण गाभुळणे म्हणतो म्हणजे उलटणे, अशा काही गोष्टी येतात. तर त्यामुळे कधी कधी
1: तोटा पण होते,
0: सहन करावंच लागते.
1: परंतु म्हणजे एक असं म्हणजे एक समज आहे की जे गावराणी म्हैस आहे म्हणजे पशुपालकाचं किंवा दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांच्या वतीने मी म्हणतो की जे गावराणी म्हस आहे तर तिच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी आहे, तर तुम्हाला याबद्दल काय सांगावं?
0: दुधाचं प्रमाण कमी म्हणजे आपण जेवढा चारा पाणी करू तेवढी ती दूध देईल. आता माझ्या घरी ज्या म्हशी आहे सरासरी 8 लिटरच्या वरच दूध देते. माझ्या घरी 13-14 लिटर दूध देणारी म्हैस आहे, 10 लिटर 12 लिटर अशा म्हशी आहे माझ्याकडे.
1: म्हणजे संपूर्ण गावराणीच आहे की त्या मग वेगवेगळ्या जातीच्या आहे?
0: नाही सर, संपूर्ण गावराणीच म्हशी आहे आमच्याकडे.
1: तरी म्हणजे व्यवस्थापन जर नियोजन जर चांगलं असलं तर जनावर व्यवस्थित म्हणजे आपल्याला दूध देते असं तुमचा अनुभव आहे?
0: काही म्हशी आहे म्हणजे 5 लिटर 6 लिटर, कोणत्या कोणत्या म्हशी 3 लिटर. प्रत्येकच म्हशी 10-12 लिटर दूध नाही देऊ शकत. आणि जर त्यांचे व्यवस्थापन आपण त्याला चारा पाणी जर व्यवस्थित दिलं तर ती दूध देतेच.
1: समज का गैरसमज आहे पशुपालकामध्ये की बा गावराणी जनावर म्हणजे दुधाच्या बाबतीत कमी असते तर असं वगैरे काही नाही, असं तुमचा एकंदर अनुभव आहे?
0: हो, माझा अनुभव आहे सर. असतो म्हणा काही काही म्हशी देतात कमी, पण इतक्या पण कमी नाही देत. एखादी म्हशी देऊ शकते. तुम्ही जर चाराच नाही दिला किंवा तिचं पोटच नाही भरलं, तुम्ही योग्य रीतीने तिचं पालन पोषण नाही केलं तर ती दूध नाही देऊ शकत. तुम्ही ज्या बी दुधाचं दूध वाढवायचं असेल तर तिची व्यवस्थित निगा राखावं लागेल आणि पूर्णपणे तिचं पोट भरलं पाहिजे.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: तिला वेळेवर जन

0: दंताच्या गोळ्या, तिला गेचोळी नसणं, कारण एक गेचोळी असले तरी ते सुस्त असते जवळ, की एक गेचोळी बी असली तरी ते कितीतरी मिली रक्त शोषून घेते.
1: अच्छा, म्हणजे गोचिड हा म्हणजे अत्यंत घातक
0: जनावरामध्ये जर असेल तर गोचिड, गोचिड असूच नाही, त्याची खूप काळजी घ्यावी लागते. ते शेपटाखाली किंवा ते
1: कानाकडे
0: कानाकडे असते, ते काढत राहणं व्यवस्थित, किंवा त्याच्या जखमा होतात
1: तर त्या जखमावाच म्हणजे होऊ नये त्याच्यासाठी आधीच आपण नियोजन करणं गरजेचं असतं. तुम्ही बेरोजगारापासून रोजगार निर्मितीचं काम तुम्ही करत आहात, म्हणजे तुमच्याकडे जर समजा इकडे जर काही जर झालं नाही, तुम्ही नक्कीच या व्यवसायामध्ये पूर्ण प्रगती करून पुढे जाणारच आहे नक्कीच.
0: माझं 90% समजा लक्ष इथे आहे माझ्या या बिझनेसमध्ये, एक बिझनेस म्हणावं लागेल माझा, आणि 10% मी अभ्यासाकडे लक्ष देतो, म्हणजे अभ्यास पण महत्वाचा आहे. कदाचित मी तिकडे सक्सेस नाही झालो तर मी पुन्हा 100% लक्ष देऊन आणखी जास्तीत जास्त याच्यामध्ये लक्ष देऊन आणखी जास्त बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करेन.
1: म्हणजे या निमित्ताने एक बेरोजगार सुद्धा कमी होण्याचं साठी मदत हा व्यवसाय करू शकते.
0: हो सर.
1: किंवा शेतीला अजून म्हशी पालन झालं किंवा गाई पालन झालं, शेळी पालन झालं, हा व्यवसाय म्हणजे बेरोजगारासाठी अत्यंत म्हणजे चांगला व्यवसाय आहे, बेरोजगार कमी होऊ शकते असं म्हणायचं. जे आजचे जे तुमच्यासारखे जे तरुण आहे जे या व्यवसायामध्ये आलेले आहेत, किंवा जे म्हणजे वाट भरकटलेले आहे की ज्यांना आता आपण काय करायचं, कोरोनामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे सुटलेत, तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल?
0: सर, प्रथम सांगण्याचं म्हणजे ॲबिलिटी ज्याला म्हणतो आपण, ती स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे की मी करू शकतो, स्वतःचा आत्मविश्वास. काही करायचं असेल तर आजकालचे मुलं कसं, म्हणजे दुग्ध व्यवसाय म्हटलं तर की मग शेण, मग हे म्हैस म्हटलं की थोडं एक वेगळ्या पट्टीत त्यांच्या आहे,
1: पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे
0: दुधाचा व्यवसाय. पण आपण उत्पन्न किती घेतो, कमावतो किती, याच्यामध्ये पाहणं आपल्याला काय कमवणे आहे. माझं तर म्हणणं असंच राहील की आजच्या तरुणाला की तुम्ही दुसऱ्याचा काही कोणताही व्यवसाय करा, पण दुसऱ्याचा करण्यापेक्षा स्वतःचा तरी काहीतरी करा, जेणेकरून आपण स्वतःला दुसऱ्याला रोजगार देऊ शकलो पाहिजे. माझं आजच्या तरुणाला हेच सांगितलं आहे.
1: म्हणजे तरुणांना हे सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचा व्यवसाय हा छोटा नसतो,
0: छोटा नसतो,
1: फक्त तुमची करण्याची त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे.
0: तयारी असली पाहिजे सर, नक्कीच. आणि तुम्ही स्वतः जर करत असेल कोणत्या याच्यामध्ये, तुम्ही कोणताही बिझनेस करा, स्वतः करा, तर त्याच्यामध्ये 100% योगदान देणं महत्वाचं आहे, त्यानंतर तुम्ही सक्सेस होणारच आहे.
1: अगदी बरोबर आहे. अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा संदेश तरुणांना दिला, त्याबद्दल आकाशजी तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आणि मनमोकळ्या आपलेवाले विचार, तुमचे अनुभव कथन केले, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण प्रगतिशील युवा दुग्ध व्यावसायिक आकाश चरणदास पाटील, मुक्काम बोधगव्हाण, पोस्ट सावरगड, तालुका जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.
3: माहितीचं वावर किसान वाणी.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल, असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही, असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल $78.25 आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये

0: इंग्लंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं एकमेव गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता, असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता, असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता, असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाकुल्ला खान अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता, असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्स ही 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री.

1558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.